0: Platz für all ihre Zweifel, ich bin wie der Wind. Für meine Vergangenheit nicht mehr zu greifen.
1: Greifen, greifen, greifen, greifen, greifen, greifen, greifen.
2: हो आज खुशी का दिन है आया निकला मुहूर्त चंगा भाई सूट पहन के